0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तू ऑल शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा फ्रायडे एन्जॉय करा. आज श्रोतृ ऑगस्ट महिन्याचा पहिला शुक्रवार आहे, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि ऑगस्ट महिन्याचे स्वागत करूया.

0: श्रोत्रो आज मराठी गायक सुरेश वाडकर यांचा वाढदिवस आहे तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया नेक्स्ट्रॉक आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.
1: अर्जुन आणि कृष्ण यांचं नातं हे महाभारतातलं एक विस्मयकारक नातं आहे. ते परस्परांशी बंधुभावानं बांधलेले होते खरे, पण त्याहीपेक्षा गाढ सख्य भावाच्या पातळीवर ते वावरत होते. नरनारायणाची ही जोडी म्हणजे माणसाच्या वास्तवाचा आणि उन्नत आकांक्षांचा मिलाप. अर्जुन नसता तर गीतेचं उच्चारण नसतं, विश्वरूप दर्शनही नसतं. म्हणून वाटतं की संदेह असलास तर असावा अर्जुनासारखा, संभ्रम असलास तर असावा अर्जुनासारखा, आणि प्रगाढ भक्तीतून जन्मलेला विश्वास असलाच तर तोही असावा अर्जुनासारखाच.

अजून परत एकदा तुमचे स्वागत. सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे आणि या क्षणी या कार्यक्रमात ऐकूया दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. उद्या दादा कोंडके यांचा जन्मदिवस आहे तेव्हा त्यांना आदरांजली वाहूया पुढच्या गाण्याद्वारे. त्यांच्यावरच चित्रित झालेली दोन गाणी ऐकूया, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु बघता बघता आपण या वर्षाच्या आठव्या महिन्यात प्रवेश केला आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे श्रोतनु, म्हणजे वर्षातील सात महिने कधी निघून गेले हे कळलंच नाही. ऐन देशोतनु जनवरी महिन्यात आपण अनेक संकल्प केले, नवीन स्वप्ने पाहिली असतील, काही नवीन गोष्टी शिकण्याचा निर्धार केला असेल. आज जे शून्य ऑगस्ट महिन्यात मागे वळून पाहण्याची आणि स्वतःशी संवाद साधण्याची ही सुंदर संधी आहे. वेळ शोधणं खूपच मौल्यवान गोष्ट आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत, पण शोधणं पुढचे दिवस आपण नक्कीच सुंदर बनवू शकतो. काही ध्येय अजून पूर्ण झाली नसतील तर शोधणं काळजी करू नका, कारण नवीन सुरुवात करण्यासाठी प्रत्येक दिवस आपल्याला एक नवीन संधी देतो. तेव्हा शोधणं यावर विचार करा. अँड ऐकूया पुढचं गाणं तुमच्यासाठी. या क्षणी वाजत आहोत एक गोंधळ गीत, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बैक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर सकाळ 20 कार्यक्रमात. परत एकदा तुमचे खूप स्वागत श्रोतनो. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. तेव्हा आमची साथ देत राहा 10 पर्यंत. या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक भैया जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.

श्रोतांनो, आज शुक्रवार आहे, आज फ्रायडे आहे आणि उद्यापासून वीकेंडची सुरुवात होणार आहे. तेव्हा आतापासूनच वीकेंडचे स्वागत करूया पुढच्या गाण्याद्वारे. ऐकूया स्वर्गात आकाशगंगा ही धमाल गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा शेवटपर्यंत. अँड या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात. याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत.